0: रखे वाजा पवन बजाया,
1: बजाया वाजा पवन नाव द्वारे प्रगट किए दसवा गुप्त रखाया,
0: गुरुद्वारे लाए पावनीक ना दसवा द्वार दिखाया,
1: तह अनेक रूप नाव नव निद तिसदा अंत न जाई पाया,
0: कहे नानक हर प्यारे जियो गुफा अंदर रखे वाजा पवन बजाया,
1: एहो साचा सोहिला साचे कर गावो,
0: गावो ता सोहिला कर साचे जिथे सदा सच त्यावे,
1: सचो त्यावे जा तुद भाव है गुरमुख जिना बुझावे।

लागन मेरा मन राम तब लागन मेरा मन राम गुण गावे तब लागन मेरा मन राम गुण गावे तब लागन मेरा मन राम गुण गावे वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु ऐसी भगत बन आई मेरा मन ऐसी भगत कब को नाचे पांव पसारे कब को हाथ पसारे हाथ पाव पसारत बिनव तिल लाग तब लग मेरा मन राम समारे।